सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करणे सर्विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुकम।